0: ये करने का जो प्रावधान है, जो कायदे कानून से हमको करना है, लीगल स्टेप्स जिसको कहते हैं, एक कैवियट के तरह एक सावधानी बरतने के लिए कि भाई हमारे सांसद हमारे साथी में है, ये आज तक का हमारा अपना भी विश्वास है, साहब उद्धव जी का भी विश्वास है और यहां बैठे सभी का है।
1: देखो, हमने किसी भी पार्टी का नाम नहीं लिया और किसी सांसद का नाम नहीं लिया है। ये जो एक पूरे देश में जिस तरह से चुने हुए लोगों को खरीदना और तोड़ने का जो एक प्रोसेस चल रहा है, ये लोकतंत्र के खिलाफ है, डेमोक्रेसी और संविधान के खिलाफ है। ओम बिरला जी जो लोकसभा के स्पीकर है, नियम और कानून और संविधान का पालन करके निर्णय लेना चाहिए, जो उसके पहले नहीं लिया गया है, ये हमारा कहना है। सुप्रीम कोर्ट में अब तक हमारी एसएलपी पेंडिंग है, 4 साल हो गए। अजीब बात नहीं, अगर सुप्रीम कोर्ट तेवढंच जबाबदार है। आता दबाव कशा प्रकारे येतात तुम्हाला मी सांगतो, दबाव आमदारांवर खासदारांवरती दबाव कशा प्रकारे येतात। आता ओम राजे निंबाळकर त्यांचं नाव त्या यादीमध्ये मी वाचलं, आपण दिलं या यादीमध्ये। 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली, 20 वर्षापूर्वी पवन राजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे। काल निकाल होता, काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे
2: मुंबई हायकोर्टात।
1: आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूनं निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सामील व्हा, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देतो। काय ऐकून घ्या, परत एका खुनाचा निकाल आहे, 2 खून आहेत, पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर, हा मुस्लिम ड्रायव्हर आहे। 20 साल बाद फैसले की घड़ी कल आ गई, 20 साल बाद, और पवन राजू को बताया गया, अगर तुम्हारे ओम राजू को बताया गया एक महत्वपूर्ण व्यक्ति के माध्यम से जो नेता दिल्ली में आया है, कहा गया कि अगर तुम फैसला अपने पक्ष में अपने हक में चाहते हो तो सिग्नेचर करो और हमारे साथ आ जाओ। इस प्रकार से अगर इस देश का कानून चलता है और डेमोक्रेसी चलती है तो क्या संविधान, क्या कानून, क्या सुप्रीम कोर्ट, क्या हाईकोर्ट, आप बताइए। तो इसीलिए 2 दिन वो फैसला रुक गया, आगे ढकल गया, समझा।
3: तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकता की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोणतेही खासदार
1: तुम्ही आला, एक उदाहरण दिलंय,
3: तुम्ही एक नाम पहिले आत्मविश्वासाने सांगू शकाल का की तुमच्या पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही किंवा वेगळ्या गटात जाणार नाही।
4: तुम्ही असं म्हटलंय की राऊत साहेब प्रकरणामध्ये न्यायालय मॅनेज केलंय का?
3: राऊत साहेब
5: आप अगर अब्यूज भी कर रहे हैं तो या कुछ भी बोल रहे हैं तो आप नाम नहीं बता रहे हैं उस पार्टी का, उस पर्सन का जिसके साथ
6: आप किधर नाम बता रहे हो, आप लोग नाम बताओ ना, सही जा रहे हैं आप, खबर है सब कुछ तुम्हारे पास
3: उनके
6: वक्तव्य
3: दुकान दुकान नहीं दिल्ली करता है। आत्मविश्वासाने सांगू शकाल का कि तुमच्या पक्षाचा एकही खासदार तुमच्या पक्षापासून फुटणार नाही?
1: हे आम्ही कशा करता सांगू, का सांगू? उद्या पार्लमेंटरी आमच्या बोर्डाची मीटिंग आहे, आम्ही त्यानंतर उद्या आमची संसदीय पक्षाची बैठक आहे ना, त्या बैठकीला आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे, सगळ्यांनी यायला पाहिजे,
2: सगळे येतील,
1: सगळ्यांनी यावं, एकमेकाशी चर्चा करावी, उद्या पाहू ना।
3: तिथे काही ऑनलाईन बैठकीची व्यवस्था करण्यात आली?
1: अजी वाट नाही,
3: ओम राजे काही, कारण काही अनेक जण कारण देऊ शकतात, ऑनलाईन बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे।
1: आता राजेभाऊ आपल्याला काय बोलायचंय, बोला ना।
7: उमराजे काय व्यथित, आपलं काय बोलणं झालंय?
1: आम्ही सगळेच व्यथित आहोत, जे काय देशात चाललेलं आहे सध्या, अजून काय तमाशा हा बाजार भरवलेला आहे, हा आम्ही प्रत्येक जण निवडून आलेला राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान परिषद जिल्हा परिषद आम्ही प्रत्येक जण व्यथित आहोत. आता मला असं वाटतं की आता मोदीजी कुठेतरी परदेशात स्वित्झर्लंडला आहेत.
0: स्थानिक स्वराज्य संस्थेचे
8: conference being held by the loyalists of the Uddhav Thackeray faction of the Shiv Sena, and there we heard the allegations that are being made against those rebel MPs, saying that some of them have been offered 50 crore rupees, others have been offered a legal case would go in their favor only if this were to switch sides. And that is the claim that is being made, saying that these people didn't even have money and they have won because of the party symbol and because of Uddhav Thackeray's face and the legacy of Balasaheb Thackeray. And of course, talking about that, it is the corrupt people who are all joining the BJP. People have sworn on Sai Baba and other faiths to prove their loyalty, and that they still believe that the MPs are with them. Sanjay Raut is saying that selected people who are being bought is against the constitution. Law needs to be followed, and people are being wooed basically by making many kind of offers, including money and legal reprieve as well. Aishwarya, my colleague, joining us to get us the latest on this. Aishwarya, we just heard Sanjay Raut there speaking, Anil Desai there speaking as well, Arvind Sawant speaking on the matter. What do you read of what is being said here? Because on one side they say they believe in their people and they won't switch sides. On the other, they're also talking about bemani, on the other side, bemani inke khoon mein hai. So, is this really confirming that people are switching sides, or do they still have, are they still in denial on the same?
9: Well, Sanjay Raut himself claimed that there are two or three MPs, and the plane landed in Nanded and the other parts of Maharashtra. Private plane was sent, and 15 crore rupees had already been given, is something that Mr. Raut has been claiming. So yes, there are indications that there are few MPs of the Uddhav Thackeray faction who is going to switch the sides, but also at last he is indicating to tomorrow's parliamentary party meeting of the Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray faction, in which all the MPs have been called in, the whip has been issued, and tomorrow would be the day when the number strength will come into the public light. In case the MPs doesn't reach over there, then certainly there will be action that will be taken against them, is something that Sanjay Raut has been stating. It is also a letter that has been written to the Lok Sabha Speaker, a memo. That's something that Anil Desai mentioned about, one party, one law, under one party symbol. There are nine MPs that are intact. Altogether, the claims that are being made in this press conference by Sanjay Raut is that it is all of these MPs who are in touch with them, but they have been approached. There are also allegations that he leveled that the money is being given to them. There are few MPs who, if goes to the other faction, then they will be called as rebels. They have lost their loyalty towards Balasaheb Thackeray, and they will take an action. They will not leave them, is something that Sanjay Raut has been saying. Perhaps it
8: what is being said
9: the earlier meeting that was called.
8: Yeah. Right, but also saying that those who want to go are allowed to leave. They can go, they can resign, and also saying that they really need to speak up if the claims that are being made are false. They need to refute those claims, Aishwarya. That is also being said by the loyalists and the supporters of the Uddhav Thackeray faction. With that, we're slipping into a short break. Back with a whole lot more on the other side. Do stay with us.